0: कते कवल कर्म नाम बरनत सुमत।
1: प्रियांग प्रिया छंद नमस्त्वं काले नमस्त्वं कृपाले
0: नमस्तं अरूपे नमस्तं अनूपे
1: नमस्तं अपेखे नमस्तं अलेखे
0: नमस्तं अकाये नमस्तं अजाये
1: नमस्तं गंजे नमस्तं पंजे
0: नमस्तं अनामे नमस्तं अठामे
1: नमस्तं कर्मं नमस्तं धर्मं
0: नमस्तं नामं नमस्तं दामं
1: नमस्तं जीते नमस्तं पीते
0: नमस्तं।